0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकरभरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशन यांना केंद्रस्थानी ठेवून वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानांमुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
1: 21वी सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
0: भारताची UPI प्रणाली हे वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातलं सर्वात मोठं यश असल्याचं म्हणत सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. UPIच्या यशाविषयी पंतप्रधान म्हणाले,
1: भारत की फिनटेक स्टोरी अद्भुत रही है और इसका एक बड़ा चैंपियन है हमारा UPI. मैंने पिछले साल भी इसकी चर्चा की थी, लेकिन ये इतनी बड़ी ट्रांसफॉर्मेशन है कि जब भी फिनटेक की चर्चा होगी तो वो UPI के बिना अधूरी ही होगी.
0: वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किलोमीटर लांबीच्या आणि 20,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 महत्वपूर्ण टप्प्यांचंही लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये

0: महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावणं शक्य होईल, त्यामुळे इंधन बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरण रक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. एका मार्गिकेत केलेल्या गुंतवणुकीतून अनेक फायदे होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर केल्या जात असलेल्या खर्चामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्मिती होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. JNPT इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवासी रेल्वेगाड्यांना अधिक वेगानं आणि वेळेत धावण्यास मदत होईल असं राज्यपाल म्हणाले. तर 2030 पर्यंत JNPT हे देशातलं सर्वाधिक क्षमता असलेलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मालवाहतूक समर्पित मार्गिकेमुळे होणाऱ्या फायद्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आणि जो आपला पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्यावर आपलं जे JNPT सारखं पोर्ट आहे याचा फायदा भारताच्या बृहद भागाला देण्याकरता हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प या ठिकाणी आहे. आज आपल्या देशाला ज्यावेळेस ग्लोबल सप्लाय चेनचा भाग म्हणून काम करायचं आहे त्यावेळी आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर लॉजिस्टिकच्या मुवमेंटची कॉस्ट. येत्या काळामध्ये मला विश्वास आहे DFC ज्यावेळी पूर्णपणे आपण सुरू करू त्यावेळी 7% खाली आपण ही आणू शकू आणि त्यातनं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर आपल्याला एक सप्लाय चेनचं एक मोठं केंद्र म्हणून या ठिकाणी आपलं काम होईल.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठीच्या प्रगती म्हणजेच आधुनिक प्रशासन आणि सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या समन्वयातून प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्याच्या प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सोलापूर जिल्ह्यात माढा इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी आवश्यक पद आणि खर्चाच्या तरतुदीला तसंच नागपूरमध्ये कोराडी इथं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या प्रगती प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्ता वाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. 5 जिल्हा रुग्णालयांचं श्रेणीवर्धन होणार असल्यानं 1600 खाटांची वाढ अपेक्षित असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून 70% कर्ज मिळणार आहे तर 30% राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या गीताचं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, संगीतकार AR रहमान यांच्यासह आशा भोसले यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार AR रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील सुमठाणा इथं एका तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे, तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून 3,200 रोजगार निर्मिती करणारा मेगा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये या मेगा प्रोजेक्टच्या उभारणीबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पात मका प्रक्रिया आणि त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयपूर्तीसाठी आरोग्य क्षेत्र महत्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. राज्याला वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल हेल्थ, जैवतंत्रज्ञान, संशोधन आणि प्रगत वैद्यकीय उपकरण निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. ते काल भारतीय उद्योग महामंडळातर्फे आयोजित CII हॉस्पिटल टेक परिषदेत बोलत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड सावंतवाडी रोड नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवेमुळे मराठवाडा आणि कोकण हे भाग प्रथमच थेट रेल्वे सेवेनं जोडले जाणार आहेत. या रेल्वेमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातली अनेक महत्वाची शहरं आणि पर्यटनस्थळं एकमेकांशी जोडली जातील. हवामान. आज कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकर भरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड खरा सोना
1: 101 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी सकाळचे 10 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नवा दिवस, नवीन तारीख, नव्या दिवसाचं उत्साहात स्वागत करणार आहोत आपण अर्थातच आपल्या कार्यक्रमातून. सुरुवातीला 10 ते 11 मनस्पर्शी कार्यक्रम, मग युवा तरंग, त्यानंतर रंजक सफर, असं सगळं असणार आहे. त्यामुळे थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी, भरपूर गाण्यांचा खजिना घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असतो. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत एफ एम गोल्ड वाहिनीवर काय असणार आहे आज आपल्या गप्पांचा विषय सांगणार आहे. अर्थातच गाणं लावणार आहे एक सुंदरसं आणि त्या गाण्यानंतर तुम्हाला विषय कळेलच. रंजक युवा तरंगमध्ये सुद्धा युवा विश्वामध्ये घडणाऱ्या घडामोडी, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय सध्या, वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याविषयी, आणि रंजक सफरमध्ये नेहमीप्रमाणे एक रंजक सफर, खाद्यपदार्थांची रंजक सफर. 12 वाजताची वेळच अशी असते की साधारण भूक लागायला लागलेली असते, जेवणाची वेळ हळूहळू जवळ येणार असते, त्यामुळे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांबद्दल बरेच वेळेला त्या वेळात बोललं जातं आणि प्रश्न उत्तरं सुद्धा असतील त्या वेळामध्येच. तुमच्या आवडीचा तो खेळ आहे प्रश्न उत्तरांचा. पण आत्ता मात्र काय बोलणार आहोत आपण सांगते. आपण सुरुवातीला मनस्पर्शीमध्ये आत्ता गप्पा मारताना आपल्या मनाच्या जवळचे काही विषय असतात त्याविषयी बोलत असतो. तर शाळा, आपल्या शाळेतले अनेक गोष्टी आपल्याला आठवतात, पण शाळा म्हटल्यानंतर काही काहींच्या मनामध्ये गणित हा विषय आठवतो आणि थोडीशी भीतीसुद्धा मनामध्ये असते. तुम्ही म्हणाल आज काय गणित या विषयावर बोलायचं आहे की काय, तर नाही, अजिबात नाही. काय होतं की शाळेत असताना गणित हा विषय खूप जणांना भीती वाटणारा विषय असा वाटतो. कित्येकांच्या पोटात पूर्वी गोळा यायचा, काही काहींचं गणित अगदी लाडकंसुद्धा होतं बरं का, सगळ्यांच्या असं काही होत नाही. पण त्याच्या विरुद्ध गाणं म्हटलं की मन एकदम प्रसन्न होऊन जायचं आजही होतं, किंवा ते नेहमीच होतं गाणी ऐकताना, हा तुमचा अनुभव आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे गणित म्हटलं की काहीतरी कडक, कुरुक्ष, समीकरणांचं जंजाळ असं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये सुरू होतं, आणि गाणं असं म्हटलं की अत्यंत मऊ, भावनांनी भरलेलं असं काहीतरी आणि मनाच्या अगदी जवळचं, मनाला स्पर्शून जाणारं असं काहीतरी. पण गणिताशिवाय गाणं होतं का? नाही, तुम्हालाही माहिती आहे, कारण गाण्यातला ताल, लय, सूर हे दुसरं काही नसून गणितच आहे की. त्यामुळे चला आज मनस्पर्शीमध्ये अनुभवूया गणित आणि गाण्याच्या या अनोख्या जुगलबंदीला.

गटाला सुरांची गट्टी जमली, आपली गट्टी तर गेले अनेक वर्ष जमलेली आहेच श्रोते आणि आम्ही सगळ्या आरजे तुमचे मित्रमैत्रिणी या सगळ्यांची गट्टी जमली. त्यामुळे काय होतं ना, हक्कांनी तुम्ही आम्हाला दूरध्वनीवरनं संपर्क साधता, आमच्याशी गप्पा मारता आणि तुमचा फोनवरून येणारा प्रतिसाद, तुमच्या प्रतिक्रिया ह्या आमचा उत्साह नेहमीच द्विगुणित करत असतात. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आत्ताच बऱ्याच जणांचे फोन यायला सुरुवात झाली. कार्यक्रमात काय विषय घेतलाय त्यावरनं बऱ्याच वेळेला चर्चा होत असते. पण कसं होतं की आता संपूर्ण श्रावण महिना झाला, आपण कार्यक्रम ऐकत आहातच, रोज आपले कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा जर रिक्वेस्ट केलीत, विनंती केलीत की श्रावणातली काही गाणी ऐका, किंवा आता गणपती बाप्पा येतील तर 15 दिवस आपण गणपती बाप्पाची गाणी ऐकणार आहोत, त्यामुळे सगळी वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकवण्याचा, वेगवेगळे कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे समजा एखादं दुसरं गाणं आज न लावता आपण उद्या परवा तेरवा कधीतरी ऐकत राहूच, एवढी गाणी आहेत. बघा ना, एवढी लाखो करोडो गाणी तयार कशी झाली. गणितामध्ये जसे 0 ते 9 हे आकडे असतात, ज्याच्यावरती म्हणजे या 10 अंकांवरतीच, केवळ या 10 अंकांवरती जगातल्या सगळ्या संख्या तयार होतात, अब्जावधी संख्या बनतात. आणि आपण लहानपणी शिकलोय ना, एकक, दशक, शतक, सहस्त्र, दश सहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, हे सगळं जसं या 0 ते 9 या आकड्यांमधनंच सुरू होतं बेसिकमधनं, तसं संगीतात सुद्धा आहेच की सारे गम पधनी हे सूर आहेत 7च. आणि आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सप्तसूर फक्त 7 सूर, आणि या 7 स्वरांच्या वेगवेगळ्या बेरजा वजाबाक्या करून, कधीतरी गुणाकार भागाकार करून, त्यांना वेगवेगळ्या क्रमांनी मांडून संगीतकारांनी आजपर्यंत किती लाखो करोडो गाणी तयार केली आहेत. स्वरांचाच नाही तर म्हटलं तसं की गणितांच्या रचनांचा सुद्धा एक हा अद्भुत असा आविष्कार आहे, असं म्हणायला काही हरकत नाही आहे, नाही का?

प्रत्येकाने काही संगीत, शास्त्रीय संगीत, वाद्य, नृत्य असं काही शिकायला हवं असं नाही. आपल्याला साधारण थोडी थोडी माहिती प्रत्येकाला असतेच की, म्हणजे बघा, तबल्याचा किंवा ढोलकीचा ठेका आपण ऐकलेला असतो आणि बेसिक ताल सगळ्यांना, त्रिताल तर सगळ्यांना माहिती असतो, ऐकून धाधीन धिंधा हा ठेका ऐकलेला असतो. सहा मात्रांचा दादरा, रूपक सात मात्रांचा, त्रिताल सोळा मात्रांचा, असं कधी कधी कुठेतरी अगदी शिकलेलो नसलो तरी कानावर नक्की पडत असतो. काय आहे सगळं गणितातले पाढे.

आहेत की आपण गणिताला घाबरतो पण म्हणजे सगळेजण नाही घाबरत, मी परत सांगते काही काहींना गणित अतिशय आवडत असतं पण तरीसुद्धा गणितातल्या पाढ्यांसारखंच झालं की हे तबलावादक डोक्यात अखंड हे आकडेमोड करतच असतो ना, 1 2 3 4 हे सगळं तालात आपण म्हणत असतो आणि शेवटी बरोबर त्या समेवरती येऊन जेव्हा मिळतो सम येते बरोबर तेव्हा आहा हा गायक असो नृत्य करणारे असो त्यांनी ते सम पकडली की त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद असतो तो बघायला पण आपल्याला छान वाटतो. तसंच गणित जरा जरी चुकलं, जरा सेकंदाची मात्रा हुकली तर संगीताची लय कोलमडते आणि सगळा रसभंगसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे गणित आणि गाणं हे कसं जुळलेलं आहे हे वेगळं मी काही सांगायला नकोय, पण आज सहज आठवण झाली म्हणून आज त्याबद्दल आपण बोलतोय. आणि छान सुरांबद्दल, छान गीत, सूर, लय, ताल या सगळ्यांची मस्त गाणी आपण ऐकूया. गाणं गाताना जेव्हा गायक खर्जातून एकदम तारसप्तकात जातो, अगदी उंचावरती जातो, तेव्हा तो आवाजाच्या फ्रिक्वेन्सीचा गुणाकार करत असतो असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण मगाशीच म्हटलं ना कधी बेरीज, कधी वजाबाकी, कधी गुणाकार, कधी भागाकार, आणि जेव्हा तो हळूच उंचावरून खाली खाली खाली यायला लागतो तेव्हा आवाजाचा भागाकार होतो. कोणता सूर किती सेकंद ताणायचा, कुठल्या लयीत सोडायचा, यामागे सुद्धा अर्थातच गणितासारखंच म्हणजे गणिताचंच अचूक मोजमाप असावं लागतं. म्हणूनच तर म्हणतात ना की कोणतंही गाणं, चांगलं गाणं एक सुंदर गणित असू शकतं, हवेत विणलेलं असंही म्हणायला हरकत नाही, कारण हे सगळं ताल, लय, सूर सगळं जमून येणं हे गणित जसा एखादं सोडवत सोडवत सोडवत गेल्यानंतर त्याचा ताळा सगळा जुळून येणं, समीकरण सुटणं, तसं समेवर येणं हे खूप बऱ्यापैकी सारखं आहे असं आपण म्हणू शकतो.

FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz 10:26 झालेली आहेत. मनस्पर्शी कार्यक्रमात आज मी आहे दीप्ती लेले तुमच्या बरोबर आणि आपण बोलतोय ते म्हणजे सूर ला तय ताल आणि लय सूर ताल लय गणित ह्या सगळ्याबद्दल आपण बोलतोय आजच्या आपल्या कार्यक्रमात आणि सगळ्या सूर ताल लयीशी संबंधित छान छान गाणीसुद्धा आपण ऐकतोय. आणि म्हटलं तसं की ह्या सुरांचा या संगीताचा गणिताशी कसा संबंध आहे हे आपल्याला माहिती आहेच, पण आज आपण त्याबद्दलही बोलतोय की बघा ना हृदयाचे जे ठोके असतात आपले ते एका लयीत चालत असतात. सगळ्यांना माहिती आता आहे की साधारण मिनिटाला 72 ठोके पडत असतात. जेव्हा आपण एखादं जलद तालातलं फास्ट बीटचं गाणं ऐकतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके त्या गाण्याच्या BPM शी म्हणजेच बीट्स पर मिनिटशी मॅच होतात आणि आपल्या अंगात अचानक उत्साह भरतो. आणि याउलट संथ एखादं गाणं जर आपण ऐकलं तर मन शांत होतं, माणसाचा मूड त्या गाण्याने एकदम बदलतो. आणि दुसरं तिसरं काही नसून हे म्हणजे आपल्या शरीराचं आणि संगीताचं एक सुंदर जैविक गणित आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जैविक गणित, बायोमॅथ्स असं आपण म्हणूया. त्यामुळे एक फास्ट बीटचं गाणं आणि एक शांत गाणं अशी छान गाणी आपण ऐकूया आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये.

खरोखर सूर हे आनंद घन आहेत, आनंद घनांसारखे, घनांसारखे ते बरसतात, पावसासारखे बरसल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा इतका फ्रेशनेस, एक ताजेपणा, एक मनाला छान आनंद मिळतो की अगदी तुम्ही सगळेजण श्रोते इतकं छान सांगताय की सकाळच्या अगदी 5 वाजता सकाळी जेव्हा रेनबोवरती कार्यक्रम सुरू होतात तेव्हापासून ते गोल्डचे कार्यक्रम ऐकून नंतरही तुम्ही ऐकत असता, ही सगळी गाणी तुम्हाला किती आवडतात याबद्दल तुम्ही सांगताय, त्याबद्दल अगदी अगदी मनापासून धन्यवाद. कारण आम्ही तुमच्या बरोबरच असतो नेहमी या सुरांच्या माध्यमातनं, आणि आपले सूर जे जुळलेले आहेत तेही याच माध्यमातनं जुळलेले आहेत. त्यामुळे सूर, ताल आणि लय या सगळ्याबद्दल आपण बोलतोय, गणित आणि या सगळ्याचं गणित त्याच्याशी आपला कसा संबंध येतो आयुष्यात त्याबद्दल आपण बोलतोय. दोन वेगवेगळे गायक किंवा वादक जेव्हा एकत्र येतात, आत्ता आपण बघा ना, या आत्ता जे आपण सूर आनंद घन ऐकलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गायकांनी हे गाणं म्हटलेलं आहे, त्यावेळेला मग त्यांच्या सुरांची बेरीज बरोबर व्हायला लागते, तरच तो एक सुरेख कोरस किंवा मग ती सिम्फनी तयार होते. संगीतात एक जरी अपसूर म्हणजे चुकीचा सूर किंवा चुकीची मात्रा आली तर सगळ्या गाण्याची मजा कशी निघून जाऊ शकते हे आपण अनुभवलं आहेच की वजाच होते ती गणितासारखी. आपल्या आयुष्याचं पण असं आहे, आयुष्यात चांगल्या गुणांची बेरीज करत राहिली, वाईट विचारांची वजाबाकी केली तर आपलं गाणंसुद्धा गाण्यांसारखंच सुरेल बनेल असं आपण म्हणू शकतो.

0: FM Gold, खरा सोना।
1: झिंगाट सारखं गाणं जेव्हा आपण ऐकलं तेव्हा आपोआप आपले त्या तालावरती पाय थिरकायला लागले की नाही? बऱ्याच जणांचं असं झालं असेल की आता पाय थिरकत नसतील तरी हातानी टाळ्या वाजवत ताल तर नक्की धरला असेल। कशा ना कशावर तरी असं होतंच, म्हणजे गाणं ऐकताना नकळत शाळेमध्ये सुद्धा कधी असं व्हायचं ना की बाकडी वाजवायला सुरुवात केली जायची, जमिनीवर पाय आपटला जातोच। ढोलकीचा बेसचा आवाज आला की आपले हात आपोआप त्या तालात वाजायला लागतात। शाळेतलं गणित जरी आवडत नसलं तरी शरीर आणि मन त्या गाण्यातल्या तालाचं गणित अचूक ओळखतात आणि आपण नकळत त्या तालाच्या बेरजेत सहभागी होतो आणि आपलं शरीर लईमध्ये थिरकायला लागतं। आणि त्याचबरोबर जसं म्हटलं तसं की प्रार्थना गीतं असू देत, शांत गाणी असू देत, मनाला किती शांत करून जातात। प्रार्थना गीतांवरती पण आपण मागे एकदा बोललो होतो नाही का की मनाला इतकं छान शांतता देणारी, शाळेमध्ये जेव्हा आपण अगदी हिंदी चित्रपटातनं सुद्धा आपण बघितलेलं आहे की गुड्डीच्या सुरुवातीला जे हमको मन की शक्ती देण्यासारखं हिंदीतली गाणी असू देत किंवा मराठीतलं आत्ता आपण माणसाने माणसाशी, तू बुद्धी दे तू तेज दे यासारखी गाणी मनाला इतकी छान शांत करून जातात। त्यामुळे तालाची बेरीज किंवा वजाबाकी हे तर होत असतंच, पण गणितात जसं एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधताना आपल्याला डोकं लावावं लागतं तसं गाण्यामध्ये मुखड्याकडून अंतराकडे जाताना योग्य सूर आणि मांडणी शोधावी लागते। आयुष्यात रोज नवीन कठीण कठीण समीकरणं येत असतात आपल्यासमोर, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येत असतात, पण जर त्या समीकरणांकडे त्रासासारखं न बघता गणितातल्या किंवा गाण्यातल्या कोड्यासारखं पाहिलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गाण्याच्या अंतऱ्यासारखं आपल्याला सहज मिळून जाऊ शकतं।

आता असं हे सारे ग म प धनी सात सूर, त्या सात सुरांनी बनलेलं आपलं हे संगीत. संगीतात दोन शब्दांच्या किंवा सुरांच्या मध्ये असणारा विराम, एक सायलेन्स, एक पॉज, तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. कोणता शब्द किती वेळ थांबवून गायचा, कुठल्या क्षणी श्वास घ्यायचा, याच्या सेकंदाच्या गणितावर गाण्याची खरी ताकद असते, भावुकता असते, भाव ठरतात, सगळंच ठरतं. नात्यांमध्ये आणि रोजच्या आयुष्यात सुद्धा कुठल्या वेळी शांत राहायचं, कुठल्या क्षणी थांबायचं, पॉज कुठे घ्यायचा, हे पॉजचं गणित ज्याला जमलं त्याचं आयुष्य कायम सुरेल राहू शकतं. आजकालच्या पॉप सॉंग्सपासनं ते जुन्या शास्त्रीय संगीतापर्यंत प्रत्येक गाण्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला असतो. इंट्रो, वर्स, कोरस, ब्रिज, हे सगळे वेगवेगळे शास्त्रीय शब्द झाले त्यातले. एक संगीताचं ठरलेलं स्ट्रक्चर असतं, जसा गणितात एखादा फॉर्म्युला असतो. या फॉर्म्युल्यामुळेच गाणं आपल्या डोक्यात सहज बसतं आणि आपल्या ओठांवर पुन्हा पुन्हा येत राहतं. तर मंडळी, शेवटी काय आहे की गणित असो किंवा संगीत, दोन्ही गोष्टी आपल्याला आयुष्यात अचूकता आणि शिस्त शिकवतात. का बरं, गणित तर शिस्त शिकवतंच, गणित सोडवायला अभ्यास करायला लागतो. तसंच शास्त्रीय गायनाची बैठक असल्यानंतर तासन तास रियाज करावाच लागतो, की स्वरांची साधना ही करावीच लागते. गाण्यात रमण्यासाठी सुद्धा आत्मशिस्त अत्यंत गरजेची असते. जेव्हा आपण गणिताची तर्कशुद्ध शिस्त आणि गाण्यातली ही साधना एकत्र आणतो, तेव्हा आपलं जगणं खऱ्या अर्थाने सुरेल आणि परिपूर्ण होऊ शकतं. तर मंडळी, जाता जाता 10:56 झालेली आहेत, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या कठीण समीकरणाला गाण्याचा सुंदर सूर तुम्ही देणार आहात त्याचा विचार करा. दूरध्वनीवरनं संपर्क साधत आहातच, तसाच साधत रहा. आणि आजची ही गणित आणि गाण्याची मनस्पर्शी जुगलबंदी कशी वाटली ते नक्की सांगत रहा. या कार्यक्रमात, मनस्पर्शी या कार्यक्रमात आता एका गाण्यासह इथेच थांबूया. लगेचच भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये, आपल्या युवा तरंग कार्यक्रमात. त्यामुळे ऐकत रहा, तालावरती थिरकत रहा आणि आनंद घेत रहा आपल्या कार्यक्रमाचा आणि गाण्यांचा. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz 11:01 झालेला आहे। कार्यक्रम सुरू झाला युवा तरंग आणि युवा तरंग कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते।

वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाई वेगवेगळ्या गोष्टी काय काय करते हे जेव्हा वाचायला मिळतं तेव्हा खूप छान वाटतं. हिमालयामध्ये म्हणजे आत्ता कसं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंग करायला बरेच जण जात असतात, हिमालयामध्ये जातात किंवा विविध ठिकाणी पर्यटनासाठी सुद्धा लोक जात असतात. तर हिमाचल प्रदेशातल्या एक दोन ठिकाणी मध्यंतरी असं लक्षात आलं की ट्रेकिंगच्या मार्गावरती दरवर्षी हजारो लोक येत असतात. या वे हजारो लोकांचा एकतर तिथे पाऊल खुणा ते सोडून जातात हे आपल्याला माहिती आहेतच, कारण आता बघितलं आपण तर प्लास्टिक कपडे अन्नाचा कचरा दरवर्षी तिथे साठलेला दिसून येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात खरं तर जनजागृती होत असते सतत, पण तरीसुद्धा काही वेळेला काही लोक आपण म्हणूया याचा विचार करत नाहीत आणि अशा प्रकारे काही जण वागतात. तर ही समस्या ओळखून एक संस्था म्हणजे एक फाउंडेशन तयार करण्यात आलं. निसर्गाची ही हानी पाहून काही लोकांनी पुढाकार घेतला आणि केवळ असं कोणाची वाट बघायची की प्रशासनानी किंवा इतर कोणी काही पुढाकार घ्यावा याचा विचार न करता काही लोकांनीच एकत्र येऊन एक संस्था तयार केली आणि आपणच आपल्या निसर्गाची जबाबदारी घ्यायला पाहिजे. पर्यावरणाची ही हानी होते हे न होण्यासाठी आपणच काहीतरी करायला पाहिजे असा विचार ह्या सगळ्याच्या मागे होता. आणि गेल्या काही वर्षांमध्ये या संस्थेनी 500 टनांहून अधिक कचरा या पर्वतीय भागातून यशस्वीपणे हटवला. त्याच्यामध्ये बरेच आहेत, किन्नौर आहे, युला कांडा, श्रीखंड महादेव, असे वेगवेगळे हिमाचल प्रदेशातली वेगवेगळी ठिकाणं आहेत. अतिशय खरं कठीण मार्ग आहेत इथले हे सगळे हिमालयातले आपण म्हणूया. तर या कठीण मार्गांवरती सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये 8 मोठ्या सफाई मोहिमा राबवल्या गेल्या. आणि इथे सगळ्यात मोठं काय असतं काम तर पाठीवरून किंवा हातातून तो कचरा खाली आणणं, कारण ह्या भागामध्ये जे काही रस्ते आहेत किंवा जो काही मार्ग आहे इथला तो इतका कठीण आहे हे सगळ्यांनी ज्यांनी हिमालय हिमाचल प्रदेश हे सगळं बघितलं आहे त्यांना माहिती असेलच. त्यामुळे तिथे गाड्या उपलब्ध होत नाहीत पटकन. तर काही तरुण मुलं एकत्र आली आणि त्यांनी स्वयंसेवकांची एक फळी तयार केली जिथे ऑक्सिजनची कमतरता, अचानक बदलणारं हवामान ह्या सगळ्याचा सामना करावा लागतो अशा भागामध्ये तब्बल 35 किलोमीटर मार्गावरनं या तरुण स्वयंसेवकांच्या फळीनी सगळा कचरा स्वतः पाठीवरून खाली वाहून आणला. त्यामुळे सगळ्यांचा हा सहभाग बघता तिथले स्थानिक सुद्धा जे सुरुवातीला विचार करत होते की ही मुलं नक्की काय करतायत, ही लोक नक्की काय करतायत, तर असा संशय यायला लागलेला असताना त्याच्यातनं सगळा तो संशय त्यांचा दूर झाला आणि या तरुणाईचा वाढता सहभाग बघता तिथले स्थानिक ग्रामस्थ सगळेजण आपणहून पुढे आले आणि कचरा नक्की कुठे कुठे नेहमी असतो, कुठले हॉटस्पॉट आहेत त्याचे याचा शोध घेऊन या मोहिमेमध्ये आता सगळेजण सहभागी व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे पर्यटनासोबतच एक अभिमान सुद्धा संस्कृती सुद्धा आता तिथली जपली जाते.

त्यामुळे राजस्थानमधले असू देत किंवा इतर ठिकाणचे जे लोक एकत्र आले अशा ठिकाणी, तर त्यांनी असं सांगितलंय आता सगळ्यांसाठी हा निरोप त्यांनी म्हणूया, आपण एक सूचना दिलेली आहे की पर्वतांमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आपण काय घेऊन जातो आणि काय मागे सोडतो याचा विचार करा आणि एक रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर बना, जबाबदार पर्यटक, आणि आपला कचरा आपण स्वतः परत घेऊन या, असं ह्या तरुणांची जी फळी आहे, स्वयंसेवकांचा जो गट आहे, त्यांनी हा निरोप अशा सगळ्या पर्यटकांसाठी खूप छान स्वतः काम करून मग दिलेला आहे.

तरुणाईच्या बाबतीत ना कधी कधी जसं आत्ता ही खूप चांगली बातमी आपण ऐकली की हिमालयामध्ये ट्रेकिंग करताना दिसलेला कचरा त्यांनी शोधून काढला आणि त्याच्यावरती लगेच उपाययोजनासुद्धा केली, तसं काही काही ना गमतीशीर बातम्यासुद्धा थोड्याशा वाचायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल काय गमतीशीर, तर काय चाललं आहे सध्या या तरुणाईच्या विश्वात असं जेव्हा आपण वाचत असतो, शोधत असतो किंवा बघत असतो व्हिडिओजमधनं वगैरे, तर मध्यंतरी असं एक लेख वाचनात आला आणि मग व्हिडिओसुद्धा काही बघण्यात आले, तर आत्ताच्या जनरेशनला एक वेगवेगळ्या इमोशन्स आपला कशाप्रकारे व्यक्त कराव्या किंवा त्या जर आपल्याला इमोशन्सचा त्रास होत असेल तर डिटॉक्स कसा करावा, हे सगळं त्यांनी स्वतःचे फंडे नवनवीन शोधून काढलेले आहेत. बघा, म्हणजे आत्ता आपल्याला काहीतरी लगेच मोबाईलवरती शोधायचं आहे आणि मोबाईल आत्ता एकदम अचानक नेटवर्कच त्याला मिळत नाही, अगदी फेकून द्यावा असा वाटतोय, किंवा ऑफिसमध्ये प्रचंड काम आहे आणि मग त्याच्यामुळे डोकं उठलेलं आहे, काहीतरी कोणाचं तरी ब्रेकअप झालेलं आहे, आणि ह्या सगळ्या इमोशन्स सगळ्यांनाच प्रत्येक पिढीमध्ये खरं तर वाटत आलेल्या आहेत, पण आत्ताच्या जनरेशनला असं वाटतं की त्याच्यावरती एक नवीन उपाय शोधून काढावा. त्यामुळे आत्ताची जनरेशन अशी आहे ना की जिला स्मार्ट जनरेशन आपण म्हणतो, त्यांच्याकडे नवीन नवीन एक कोविडनंतर तर वेगळाच काळ आपण बघतोय, आता त्यांच्याकडे हटके नवीन कूल असं काहीतरी असतं आणि ते त्यांना कायम खुणावत असतं. सध्या एक बघितलं तर त्याला म्हणतात रेज रूम, त्यामुळे या संकल्पनेला एक भरपूर प्रतिसाद मिळताना बघतोय. सोशल मीडिया जेव्हा तुम्ही स्क्रोल करत असता तेव्हा तुम्हाला असं कधीतरी दिसतील असे की हातामध्ये म्हणजे एक जे पूर्वी कोविडमध्ये पीपीई किट बघितले होते ना आपण, तसे गिअर्स घालून हातात बॅट घेऊन काहीतरी तोडफोड करणारे लोक दिसले की तुम्ही म्हणाल हे काय करतायत, म्हणजे ही

तरुण, तर तसं काही नाही, त्यांचा स्ट्रेस बस्टर पॅटर्न आहे तो. त्या स्मॅश रूममध्ये म्हणजे रेज रूममध्ये जिथे हातामध्ये बॅट, हातोडा, गोल्फची स्टिक असं काहीतरी घेऊन त्या खोलीत जायचं, तिथे जुनं सामान ठेवलेलं असतं, नवीन काहीही नाही. म्हणजे जसं टीव्ही, काचेच्या बाटल्या, प्रिंटर, लॅपटॉप, खुर्ची, जे काही जे जुनं सामान आहे ते तिथे एकत्र करून ठेवलेलं असतं. आणि काय करायचं, तिथे जाऊन जो राग आहे आपल्या मनातला तो सगळा त्याच्यावरती काढायचा आणि त्यामुळे ते तोडून मोडून फोडून टाकायचं. पण अर्थात त्याच्यात सुरक्षा महत्त्वाची, त्यामुळे हेल्मेट, ग्लो, शूज, जॅकेट, सगळं प्रोटेक्टिंग गिअर्स तिथे दिलेले असतात. आणि बॅकग्राऊंडला एक हेवी मेटल किंवा रॉक म्युझिक लावून मनातला सगळा साचलेला राग, फ्रस्ट्रेशन, वैताग त्या निर्जीव वस्तूंवरती काढायचा. तिथे कोणी पाहत नसतं, कोणी जज करत नसतं, ओरडत नसतं. रिलॅक्स होण्यासाठीचा हा एक नवीन मार्ग शोधून काढलाय. कोणाला हा चांगला वाटेल, कोणाला हा वाईट वाटेल, पण हा ज्याचा त्याचा फंडा आहे त्याबद्दल वाचलं म्हणून तुम्हाला सांगितलं. काय आहे ना, आपल्याला कोणाशी तरी बोलून कधीतरी खूप छान मिळतं, कोणाला तरी सांगून आपल्याला बरं वाटतं, कधीतरी शांत म्युझिक ऐकून आपल्याला छान वाटतं, कधीतरी डँडँड म्युझिक ऐकून जसं आपण मगाशी म्हटलं तसं, किंवा कधीतरी पर्यटन बाहेर फिरायला गेलो मोकळ्या हवेत की कोणाला बरं वाटतं, कोणाला खाल्ल्यानंतर बरं वाटतं, कोणाला तरी आईस्क्रीमनी बरं वाटतं. म्हणजे प्रत्येकाचे बरं वाटण्याचे वेगवेगळे फंडे आहेत. तसा हा नवीन फंडा शोधून काढला आहे, त्यामुळे त्याच्यात फार सिरियसली आपण त्याच्याकडे बघून चर्चा करण्यासारखं काही नाही. पण एक मजेशीर आहे, काही वेळापुरतं आहे, कारण कधीतरी ना आपण असं म्हणतो ना की ही गोष्ट ना मला जाम राग येतो आणि तोडून टाकावीशी किंवा टाकून द्यावीशी, फेकून द्यावीशी वाटते, हे आपण मनातल्या मनात म्हणतो. पण त्याच्यासाठी हा शोधलेला एक नवीन उपाय आहे, तो सगळ्यांनीच करावा असं नाही, पण सध्या तरुणाईमध्ये हिट झालेला एक प्रकार आहे म्हणून त्याच्याकडे बघायला हरकत नाही.

0: मी म्हटलं होतं तसं की काही गोष्टी सिरियसली फार घेऊ नका, एक गमतीशीर प्रकार म्हणून फक्त तुम्हाला सांगितला. तर त्यावरती आपल्या एका श्रोत्यांनी खूप छान आठवण करून दिली आपल्याला एका लहानपणी ऐकलेल्या गोष्टीची. चार तरुण मुलं घरामध्ये असतात आणि त्यांचे वडील त्यांच्याबरोबर असतात आणि त्या तरुण मुलांमध्ये कायमच भांडणं होत असतात, ते आळशी असतात, काही काम करत नसतात. तर एक दिवस त्यांचे वडील त्यांना सांगतात की आपल्या शेतामध्ये सोन्याचा हंडा आहे, तर तो शोधण्यासाठी म्हणून ते अचानक उठून मग कामाला लागतात. तिथे जाऊन ते सगळं शेत उकरून उकरून उकरून माती उकरून काढतात आणि मग तिथे त्यांना काही सापडत नाही. तर वडील मग त्यांना सांगतात की हरकत नाही, आता नाहीतरी तुम्ही सगळी जमीन उकरून ठेवलेली आहे माती, तर त्याच्यामध्ये आता बियाणं पण पेरा, बघूया आपण आता. आणि मग ते शेत इतकं छान फुलून येतं आणि तेच खरं धन आहे, तेच खरं सोनं आहे, ह्याची शिकवण ते वडील मुलांना देतात. त्यांची एनर्जी चॅनलाइज करतात असं आपण ह्या गोष्टीतनं शिकू शकतो. तर खूप छान आठवण त्यांनी करून दिली की कुठलीही जी काही मनातली युथफुल जी एनर्जी असते ती चॅनलाइज करणं खूप गरजेचं असतं. याच्यावरनं मला वाचलेलं अजून एक मला वाटतं मी इंदिरा संतांचा एक लेख वाचला होता, जुना पुस्तकामध्ये होता, तर त्या पण तेच म्हणत होत्या त्याच्यामध्ये की जुन्या काळामध्ये ना पुरुष बरेच वेळा असे चिडू शकायचे, त्यांचा राग व्यक्त करू शकायचे, पण स्त्रियांना तेवढा व्यक्त करायला ना मार्ग नव्हते. कारण का, तो एक काळ असा होता की त्या बिचारा स्वयंपाकघरांमध्ये कायमच कामामध्ये घरकामामध्ये अडकलेल्या असायच्या आणि मग जर का त्यांना राग आला तर तो राग निघायचा घरातल्या भांड्यांवरती. कारण त्या बिचाऱ्यांना बाहेर पडायला फारशी काही कुठेच वेळ नव्हता, तेवढी सवलत नव्हती. आणि मग त्या काय करतील, तर घरात भांडी कुंडी त्यांचं जे काही विश्व होतं त्याच्यावरती त्यांचा, म्हणजे मग रागारागानी भांडी घासणं किंवा ती आदळापट करणं किंवा जे काही त्यांचं काम असेल. मग त्यांनी इंदिरा संतांनी उल्लेख केला होता, तर जर कशीदा काम त्या करत असतील किंवा घरात काही विणत बसल्या असतील तर ते मग सगळं चुकायचं कारण तो राग यायचा. तर त्या म्हणाल्या की त्यापेक्षा ना शांतपणे जाऊन अंगणात फेऱ्या मारल्या असत्या त्यांनी, जसं पुरुष शतपावली करायचे, तर कदाचित त्यांना थोडासा शतपावलीतून त्यांचा तो रागाचा निचरा होऊ शकला असता असं त्यांनी त्यांच्या लेखामध्ये म्हटलंय. तर राग आल्यानंतर करायच्या असंख्य गोष्टी असतात, तर आपण त्याच्यावर फार नको बोलूया. एक विषय जस्ट वाचनात आला म्हणून अजून एक तरुण मुलांचा एक अजून छान, म्हणजे तरुण डॉक्टरांनी एक नवीन सुरू केलेला, काही जे रेल्वे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी एक रुग्णालय त्यांना जवळपास नव्हतं, तर वेळेअभावी आजारीपणाकडे दुर्लक्ष करायचे, तर तो त्रास कमी करण्यासाठी एक फिरती आरोग्य सेवा जी सुरू करण्यात आली आहे त्याच्यात तरुणाईचा खूप छान सहभाग आहे, त्याबद्दलही आपण बोलूया या गाण्यानंतर.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the

11:36 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. युवा तरंग कार्यक्रमात आज मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर आणि आपण युवा विश्वातल्या वेगवेगळ्या घडामोडींबद्दल बोलतोय. काय काय त्यांच्या विश्वामध्ये चाललंय, नवनवीन गोष्टी ते काय करतायत, काही ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करतायत, काही ठिकाणी आपल्या मनातल्या गोष्टींचा निचरा कसा करायचा ह्याचा विचार करतायत, तर काही ठिकाणी पुन्हा सेवा देताना आपल्याला दिसतायत. काही ठिकाणी आत्ता म्हणजे अकोला, जळगाव, मनमाड अशा ठिकाणी एक जुन्या रेल्वे कोचचा कायापालट केला आणि त्याला अत्याधुनिक फिरत्या रुग्णालयात बदलण्यात आलं आणि यामध्ये तपासणी कक्ष, ECG, पॅथॉलॉजी चाचण्यांचे साहित्य, औषधांची सोय असं सगळं करण्यात आलं. त्यामुळे March 2026 28 वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून 4321 अधिक लाभार्थ्यांना सेवा दिली. त्यामुळे आजारांचं सुरुवातीच्या टप्प्यात वेळेत निदान व्हायला मदत झाली आणि त्यामुळे आता सध्याच्या काळाप्रमाणे तरुणाईंनी तिथे डिजिटल तंत्रज्ञान आणलं, टेलिकन्सल्टेशन म्हणजे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या, डिजिटल हेल्थ कार्ड वगैरे सगळं टेलिकन्सल्टेशनच्या सुविधा त्याला जोडण्यात आल्या. त्यामुळे पुढाकार कोणीतरी एक जण घेतं आणि मग त्यानंतर पुढे वेगवेगळी शिबिरं आयोजित केली गेली, तरुणाई पण तरुण डॉक्टर्स पण याच्यामध्ये सहभागी झाले. त्यामुळे व्हॅनचा किंवा बसचा वापर करून स्थानिक म्हणजे त्या स्थानिकांची मदत पुन्हा घेतली, संस्थांची मदत घेतली आणि हॉस्पिटल ऑन व्हील्सचा हा प्रयोग अशा ठिकाणी यशस्वीपणे राबवला गेला. त्यामुळे नवीन काहीतरी कोणतरी करेल ह्याची वाट न बघता उपलब्ध साधनांचा वापर करून आरोग्यसेवा थेट रुग्णांच्या दारापर्यंत पोहोचवता येते हे या उपक्रमातनं या तरुणाईनी आणि त्यांचे जे लीडर होते जे तरुणाईचे या तरुण डॉक्टर्सचे त्यांनी सगळ्यांनी आपल्याला दाखवून दिलं.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: FM Gold, खरा सोना.
2: काही काही गोष्टी फिरून परत येतात. जसं फॅशनचं चक्र असतं तसं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं पण एक चक्र असतं. त्या चक्रात फिरून पुन्हा त्या आपल्या समोर येतात आणि कधी कधी नवीन रूपात येतात. तसंच आहे पुस्तक वाचणं ही अगदी कॉमन गोष्ट. लहानपणापासून शाळेची पुस्तकं तर वाचावीच लागतात. त्यानंतर पुस्तक वाचन ही एक सवय होऊन जाते. काहींची आवड असते, काहींची एक रिलॅक्सेशन असतं. तर पुस्तक वाचनाकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. लोकं पुस्तक वाचत नाहीत, तरुण मुलं तर अजिबात नाहीत, अशा तक्रारी सतत ऐकायला येत असतात. आणि वाचली तरी फक्त ती सेल्फ हेल्प पुस्तकं, काहीतरी मोटिवेशनल पुस्तकं वाचतात वगैरे वगैरे असं बरंच काही म्हटलं जातं. पण काही गोष्टी पुन्हा नव्याने कशा आपल्या समोर येतात त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तक वाचन. तर पुस्तक वाचनाला पुन्हा एकदा चांगले दिवस येत आहेत हळूहळू असं आपण म्हणू शकतो. पुस्तक वाचन ही संपूर्ण पर्सनल गोष्ट असते, खरं तर इंडिव्हिज्युअल गोष्ट असते. स्वतःचं पुस्तक असतं, स्वतःच्या हातात असतं आणि आपण ते वाचत असतो. तर एका मानसशास्त्रज्ञांनी पण सांगितलंय की ज्या अनेक प्रभावी सवयी आहेत आपल्या त्यामुळे मानसिक आरोग्य जपण्याच्या त्यातली एक प्रभावी सवय म्हणजे पुस्तक वाचणं. कारण बरेच शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, लेखक हे सगळेजण या पुस्तक वाचनाची तुलना मेंटल हेल्थ एक्सरसाइजशी करतात. का ते तर सांगतेच, पण त्याचबरोबर बदल काय झालाय तो सांगते मुख्य. म्हणजे की आताचे जे वाचन आहे ते केवळ स्वतःपुरतं मर्यादित न राहता बुक क्लब, रीडिंग ग्रुप्स आणि पुस्तकांचं पॉडकास्ट याचा एक नव्याने ट्रेंड सुरू झालाय. त्यामुळे पुस्तक वाचन ही जशी इंडिव्हिज्युअल वैयक्तिक स्वतःची गोष्ट होती ती आता सोशल एक्सपिरियन्स सुद्धा ठरतीये. त्यामुळे पुस्तकाच्या बाबतीत ज्यांची समान आवड आहे अशा लोकांशी संवाद साधता येतो, पुस्तकांवरती चर्चा करता येते, नवीन दृष्टिकोन मिळतो त्या पुस्तकाकडे बघण्याचा, त्यातल्या कॅरेक्टर्सबद्दल, त्यातल्या विचारांबद्दल चर्चा करता येऊ शकते आणि त्यामुळे एक छान इमोशनली जोडून घेता येतं. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर नियमित वाचनाची सवय मनाला स्थैर्य देते.

लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवते, आपल्याला सखोल ज्ञान मिळतं, विचार मिळतात चांगले, आणि त्याचबरोबर इमोशनल बॅलन्स साधायला मदत होते असं मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुस्तक वाचन हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सगळ्या समस्यांवरचा काही एकमेव उपाय असं मी म्हणत नाही किंवा मानसशास्त्रज्ञही म्हणत नाही, पण मनाला विराम देण्यासाठी, विचारांना दिशा देण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते जर अशा सोशल, म्हणजे काय होतं ना, आपण लहानपणी पण म्हणतो ना की एकाच्या नादाने दुसरा काहीतरी चांगलं करतो असं, म्हणजे चांगल्या गोष्टी करताना मुलं एकत्र जमली की अभ्यास सुद्धा चांगला व्हायचा काही वेळेला, तसं आहे की ही गोष्ट थोडीशी सोशल झाली असेल आणि त्याच्यासाठी बुक क्लब किंवा रिडिंग असे क्लब्स तयार होत असतील, ग्रुप्स तयार होत असतील, तर वाचनानीच वाचन अजून वाचक समृद्ध होत जातील अशी आपण आशा करूया. अजून चांगले दिवस परत येतील वाचनाला आणि आपण सुद्धा, मी काही फक्त तरुणाईला नावं ठेवत नाही आहे, आपण सुद्धा हल्ली मोबाईल इतके हातात घेऊन बसलेलो असतो की पुस्तक राहतं बाजूला आणि मोबाईल स्क्रोल करण्यामध्ये, तो स्क्रीन बघण्यामध्ये आपला भरपूर वेळ जायला लागलेला आहे पूर्वीपेक्षा, हे नक्कीच आपण सगळ्यांनीच मान्य करायला हवं. त्यामुळे 2 पानं तरी रात्री झोपताना वाचायची असा नियम बरेच जण करतात, तो खरं तर खरंच चांगला आहे. आपण पण थोडी थोडी पानं वाचूया, आपलं पण मानसिक आरोग्य प्रत्येकाचं चांगलं राहायला हवं, त्यासाठी आशा करूया की सगळेजण आपण परत छान छान काहीतरी वाचायला लागू.

मी आत्ता पुढे सांगणारच होते तुम्हाला की एक मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी असं सांगितलेलं होतं की पुस्तक वाचताना काय होतं की आपण विचार करायला लागतो, तर नुसते विचार करतो का तर नाही, आपण कल्पनेनी त्या गोष्टी मनामध्ये रंगवायला लागतो. कारण काय होतं, जेव्हा आपल्यासमोर मीडिया असतो, माध्यम असतं, तेव्हा आपण व्हिडिओ बघतो, चित्रपट बघतो, तर त्या त्या वेळेला तिथलं घर, तिथला तलाव, तिथली माणसं, कॅरेक्टर, हे सगळं आपल्याला बना बनाया आपण म्हणतो ना तसं समोर उभं राहतं. मग त्या माणसाच्या लकबी, सवयी, हे सगळं आपल्याला इमॅजिन नाही करावं लागत, तर त्याच्या सकट तो माणूस, त्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, त्या जागेबद्दल, हे सगळं आपल्याला दिसतं आणि आपण त्याच्यात गुंगून जातो. पण पुस्तक वाचताना मात्र आपण त्या कॅरेक्टरचं वर्णन जेव्हा वाचतो तेव्हा आपण आपल्या मनात त्याची प्रतिमा उभी करायला सुरुवात करतो आणि आपल्या कल्पनाशक्तीला आपोआप वाव मिळतो की ते गाव कसं असेल, तिथलं जंगल किती घनदाट असेल, एखाद्या प्रसंगातलं वातावरण नक्की कसं असेल, हे सगळं आपण स्वतःच्या मनात करत असल्यामुळे कल्पनाशक्ती वापरण्याची प्रक्रिया आपल्या मनामध्ये सुरू होते आणि आपण सर्जनशील विचार करायला आपल्याला भाग पाडतात ही पुस्तकं, असं म्हटलंय. हे सगळं मी जेव्हा स्वतःच्या मनाशी विचार करत होते की हे मी आता तुमच्याशी बोलणार आहे, हे शेअर करणार आहे, त्याच वेळेला आपल्या एक श्रोत्यांचा फोन आला मला आणि त्यांचं नाव अनुराधा नाईक, आणि त्यांनी इतका सुंदर त्यांचा अनुभव आपल्याशी शेअर केला, तो मला नक्कीच तुम्हाला सांगावासा वाटतोय. एकतर त्यांनी स्वतःची एक सवय सांगितली की दैनंदिन जीवनात आपल्याला पुस्तकं मागे पडले तसं आपण म्हणतो, प्रत्येकजणच, आपण केवळ तरुणाई नाही तर आपण सुद्धा हातात सतत मोबाईल घेतो, कारण ते स्क्रोल करणं, आपण डोक्याला फार त्रास न देणं ही सोपी सवय आहे ना, डोक्याला सुद्धा, मेंदूला सुद्धा त्याची सवय लागते की इन्स्टंट आपल्याला आनंदी, आपले हार्मोन्स, त्यातले असे आनंदी हार्मोन्स आपले लगेच तिथे स्त्रवतात, त्यामुळे त्याचा उपयोग आपण पटकन करून घेतो. पण त्या म्हणाल्या की आम्ही आता आमच्या आयुष्यात थोडासा एक छोटासा बदल असा केलाय की फोन आपला सतत हाताशी असतो, तसं पुस्तक हाताशी ठेवायचं. म्हणजे आपलं डेस्क असेल जिथे आपण काम करतोय, किंवा आपण एखादी आपली चेअर असेल, खुर्ची, की जिथे आपण नेहमी बसतो, त्याच्या शेजारच्या टेबलावरती, त्या खुर्चीच्या हाताशी, आपल्या ऑफिसमध्ये, कुठेही, जेव्हा रिलॅक्सेशनसाठी आपण पटकन फोन हातात घेतो, त्याच्याऐवजी पटकन पुस्तक हातात आलं पाहिजे, असा बदल त्यांनी केलाय. आपलं झोपायची आपली जी खोली आहे तिथे सुद्धा आपल्या बेडच्या जवळ पुस्तक ठेवलं आणि ते उचलून त्याचं अगदी एखादं दुसरं पान जरी वाचलं तरी ते किती छान आपल्या मनाला, त्यांनी सुद्धा रिलॅक्सेशन मिळू शकतं याचा अनुभव त्याही स्वतः घेत आहेत आणि आपणही घ्यावा यासाठी त्यांनी हे आपल्याशी शेअर केलं. आणि पुण्यामध्ये एक उपक्रम आहे ज्याच्यातनं गाडीमधनं पुस्तकं घेऊन ती गाडी फिरते पुस्तकवाले नावानी, आणि ते आपल्या दारोदारी येतात, शाळांमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जातात, आणि तिथे प्रत्येक वयोगटासाठी त्यांनी गोळा केलेली पुस्तकं आहेत. तर ती पुस्तकं केवळ तुम्ही विकत घ्यावी हा त्यामागचा उद्देश नाही आहे, तर त्यातून तुम्ही ती पुस्तकं वाचावी, अनुभवावी आणि ते अनुभव एकमेकांशी शेअर करावे यासाठी त्यांचा उपक्रम आहे कोविडपासून सुरू झालेला. तर त्याचाही अनुभव त्यांनी इतका छान सांगितला की त्यांच्याच सोसायटीमध्ये किंवा शेजारच्या सोसायटीत त्यांनी हा अनुभवला की एक छोटा मुलगा ती पुस्तकं बघायला आला, मग एक आजोबा आले आणि त्या दोघांचा एका पुस्तकावरनं संवाद सुरू झाला. तर अजून काय हवं आपल्याला की पुस्तकं, जसं संगीताबद्दल आपण सकाळी बोलत होतो की संगीत माणसाला जोडून घेतं, तसं पुस्तकंसुद्धा जोडून घेऊ शकतात माणसाला, एक दुवा बनू शकतात ती. आणि पुन्हा बाकी फायदे तर काय आहेत ग्रंथांचे, पुस्तकांचे, हे मी काही तुम्हाला वेगळं सांगायला नकोय. तर पुन्हा फिरून ह्या सवयी आपल्यापर्यंत येत आहेत आणि त्याचा आपल्यालाच सगळ्यांना फायदा होणार आहे, हे किती छान आहे. आणि एकमेकांशी शेअर करताना केवळ फोनवरनं आपण गप्पा मारतो, कार्यक्रमाबद्दल बोलतो, त्याच्याऐवजी तुम्ही असे अनुभव तुमचे शेअर केलेत त्याचा मला आज इतका आनंद आहे. खरंच खूप छान आजचा कार्यक्रम, अधिक त्याच्यामुळे खुल्ला फुल्ला आनंद झाला असं मला वाटतं. बरं, युवा तरंग कार्यक्रमात आता गीतासह एका इथेच थांबूया, कारण वेळ खुणावती आपल्याला. 12 वाजता लगेच भेटतोय आपण इथेच रंजक सफर, या आपल्या रंजक अशा सफरीवर नेणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

ऐकत रहा FM गोल्ड वर 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मी सकाळीच तुम्हाला म्हटलं होतं की खाद्य सफरीवर घेऊन जाणार आहे आणि प्रश्नसुद्धा आजच्या दोन्ही कार्यक्रमांशी निगडीत आहेत. बरं का, म्हणजे सकाळचं संगीत आणि गणित आणि आजचं आपली खाद्य सफर, त्यामुळे छान लक्ष ठेवा आणि मग मध्येच मी प्रश्न विचारीन त्याकडेही लक्ष ठेवा. काय आहे की आता ना गणपतीचा दिवस जवळ आल्यानंतर आपल्या मनामध्ये सगळे त्याचबद्दल विचार चालू झालेले असतात की आगमनाची तयारी, तो ती लगबग घरातली स्वच्छता, काय काय करायचं आहे यावर्षी, डेकोरेशन, नैवेद्य वगैरे वगैरे सगळं सगळं असं मनामध्ये सुरू होतं. आणि गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे मोदक, हे समीकरण तर अगदी ठरलेलं आहेच. त्यामुळे कसं आहे की मोद म्हणजे आनंद, त्यामुळे मोदक म्हणजे खरा खुरा आनंद. तर किती प्रकारचे मोदक केले जातात हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल वेगळं काही मला सांगायला नकोच आहे. मूळ त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे गूळ आणि खोबरं. तर पंचखाद्य असतं, कोणी तळलेले करतात, कोणाकडे उकडलेले असतात, हे सगळं आपल्याला माहिती आहेच. पण मोदकापासून ते मोमोजपर्यंत आपला झालेला प्रवास हाही आपल्याला माहिती आहे. आता मोदकासारखे दिसणारे हे मोमोज सगळ्यांच्या आवडीचे झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये व्हरायटी प्रकारसुद्धा आपल्याला मिळायला लागलेले आहेत. तर कसं आहे ना की आपण आज मोदकांबद्दल किंवा मोमोजबद्दल फक्त बोलणार आहोत का तर नाही, वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, देशांमध्ये मोदक सदृश किंवा मोमोजसारखे दिसणारे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ना, त्या पदार्थांबद्दल आज आपण बोलणार आहोत. म्हणजे त्याला मोदकही म्हणायचं नाही आणि त्याला मोमोजही म्हणायचं नाही, पण वरून कुठचं तरी आवरण आणि आतमध्ये भरलेलं सारण, मग ते कायम तांदुळाच्या पिठाचं असू दे किंवा ज्वारीच्या असू दे किंवा अजून कुठलं तरी पीठ आणि त्याच्यामध्ये भरलेलं सारण, पण त्याला आकार मात्र गोल किंवा मोदकासारखा किंवा मोमोजसारखा दिलेला आणि मग ते वाफवलेले किंवा तळलेले. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पदार्थांबद्दल आपण आज बोलणार आहोत आपल्या रंजक सफरमध्ये. रंजक सफरीवर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा पदार्थांच्या. आता तुम्हाला माहिती असतीलच, आपल्या आजूबाजूला जे काही प्रदेश आहेत, म्हणजे गुजराती भाग झाला, गुजरातचा भाग झाला, किंवा माळव्याचा आदिवासी भाग झाला, किंवा असे वेगवेगळे प्रांत आहेत, तिथले ना छोटे छोटे पदार्थ कधी ना कधीतरी आपण खाल्लेले आहेत. पण आता दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये कशा प्रकारचा मोदकासारखा पदार्थ तयार होतो, किंवा आपल्या वेगवेगळं जे जुनं साहित्य आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही काही वर्णनं वाचायला मिळतात, म्हणजे मानसोल्लासासारखं पुस्तक असेल किंवा अजून अशा प्रकारच्या काही पाककृती ज्या पुस्तकांमध्ये नोंदी करून ठेवलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये याला सगळ्याला काय म्हटलं आहे, तर ह्या सगळ्याबद्दल आपण बोलूया आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये.

तांदूळ आणि नारळाचा उल्लेख झाल्यानंतर आपोआपच हात या गाण्यांकडे वळले आणि गोवा कोकण यांचा उल्लेख असलेली आपल्याकडे गाणी किती आहेत तर तीच गाणी आठवायला लागली मला. चला आज आता अशीच छान छान गाणी ऐकूया आपण. तर आपण म्हटलं तसं की मोदकासारखे दिसणारे पदार्थ हे दक्षिण आणि पूर्व आशियात वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. दारा गोल्डस्टेन या पाकशास्त्राच्या इतिहासकाराच्या मते मोदक हे एक पुरातन पक्वान आहे आणि मग वेगवेगळे धर्म आहेत, संस्कृती आहेत की ज्याच्यामध्ये लोकांचं त्याच्याशी सांस्कृतिक धार्मिक असं नातं जोडलेलं आहे, त्याचं महत्व आहे. आपल्याकडच्या मोदकांची पाककृती ही इसवीसनपूर्व 200 वेळची आहे. तामिळनाडूच्या संगम साहित्यात मोदकांचं वर्णन म्हणजे तांदुळाच्या पिठाचे काहीतरी गोड पदार्थ भरलेले गोळे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं. गंमत म्हणजे ते गोळे तिथल्या मदुराईच्या रस्त्यावरती विकायला सुद्धा असत. 12व्या शतकात सोमेश्वरांनी लिहिलेल्या मानसोल्लास या पुस्तकात मोदकाचा उल्लेख वर्सो पाला गोलक म्हणजे गारा असा केलेला आहे. तांदुळाच्या पिठामध्ये वेगवेगळे पदार्थ भरले जायचे, त्याच्यामध्ये वेलदोडे सुद्धा लावलेले असायचे, गुळाचं सारण भरलेलं असायचं. तर असे गोळे असं त्याच्यात मोदकाचं वर्णन आहे. कापूरही त्याच्यामध्ये थोडासा घातला जायचा. काही ठिकाणी असतो बघा प्रसादामध्ये आपल्याला कापूर, त्याचा थोडासा वास येतो. श्रीलंकेत सुद्धा भारतासारखे मोदकासारखं सारण बनवून कोझुकट्टई अशा नावाचा एक पदार्थ केला जातो. त्याच्या सारणात ना भाजलेले तीळ सुद्धा घालतात. आपल्याकडे सुद्धा ना जेव्हा माघी गणपतीमध्ये मोदक केले जातात तेव्हा काही ठिकाणी त्याच्यामध्ये, कारण अर्थातच तो थंडीचे दिवस असतात ना, त्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी गुळ, आपण जसे तिळगुळ करतो तसं तीळ त्याच्यामध्ये थोडेसे घातले जातात काही जण असं म्हणतात. त्यामुळे पुरण घातलेल्या मोदकांना पूर्णम कोलुकट्टाई असं म्हटलं जातं. तर कंबोडियामध्ये ना नमकोम हे मोदक प्रिझम किंवा पिरॅमिडच्या आकाराचे आपल्याला दिसून येतात. त्याच्या सारणासाठी भाजलेल्या खोबऱ्यामध्ये तीळ आणि साखर असं घातलं जातं. मोदकासाठी उकड काढलेल्या तांदुळाच्या पिठामध्ये नारळाचं दूध आणि पाणी असं घालून ते भिजवलं जातं. त्याच्या गोळ्यात सारण घालून त्याचे गोळे करतात आणि गोळ्यांना केळीच्या पानावर ठेवून मग त्याला पिरॅमिडचा आकार देतात. मग ते सगळे पिरॅमिड चाळणीमध्ये वाफवतात. त्यामुळे बाहेरचं आवरण, आतलं सारण आणि मग त्याचं तयार केलेली एक प्रकारची पोटली असते किंवा पिरॅमिडसारखा त्रिकोणी आकार असतो किंवा तो मोदकांसारखा किंवा मोमोजसारखा असतो. पण किती छान ना असे वेगवेगळे पदार्थ काय आहे ना, अभ्यासकांनी खूप अभ्यास करून ठेवला आहे आणि आपल्याला हे सगळं आपोआप वाचायला मिळत आहे. कारण खाद्य संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या एक लेखिका आहेत, त्यांचा एक म्हणजे अभ्यासिका आहेत आणि त्यांचा एक लेख होता. त्या लेखात त्यांनी म्हटलं होतं की वेगवेगळ्या देश शातले वेगवेगळे स्थलांतरित असे पदार्थ त्या शोधत होत्या आणि त्याचा अभ्यास त्या करत होत्या. तर त्यात त्यांना ना पहिला मोदक हा पदार्थच सापडला आणि मग त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि हे असे एवढे सगळे आपल्याला मजेशीर आणि वेगवेगळे गमतीशीर असे गोष्टी पदार्थ वाचायला मिळत आहेत, त्याच्या गमती जमती वाचायला मिळतात. लाओसमध्ये मोदकांना कनोम नाब असं एक नाव आहे आणि त्याच्या सारणासाठी पाम शुगरच्या पाकात खरपूस भाजलेलं ओलं खोबरं घालून ते शिजवलं जातं. आणि बाकी सगळं नामकोम जसं वरती आपण म्हटलं होतं, मगाशी म्हटलं होतं ना आधी जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा, तसंच केलं जातं पिरॅमिडचा आकार आणि असं काय काय. त्यामुळे थाई मोदकांना कानोम टियान असं म्हणतात. यासाठी तांदुळाचं पीठ, साखर, नारळ, दूध घालून हे सगळं भिजवलं जातं आणि मग त्याचे गोळे करून गुळ खोबऱ्याचं सारण घालून त्याला लाडूसारखा आकार देतात. म्हणजे मोदकासारखा नाही पण गोलच. हे सुद्धा केळीच्या पानात बांधून वाफवतात, पण केळीच्या पानामध्ये हे त्यांचे मोदक हे थाई नववर्षासाठी बनवले जातात. जपानमध्ये सुद्धा अशाच प्रकारे काहीतरी बनवतात, पण ते थोड्या वेळाने सांगते मी तुम्हाला आणि त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये नंतर बोलणार आहोत. प्रश्न उत्तरांच्या वेळेला आपण नंतर त्याच्याबद्दल बोलूया. त्यामुळे अशा प्रकारे आपल्या आशिया खंडामध्ये कशा प्रकारे हे काय काय मोदक सदृश पदार्थ बनवले जातात त्याची एक इतकी मस्त खाद्य सफर वेगवेगळ्या लेखांमधनं आणि पुस्तकांमधनं मला वाचायला मिळाली आणि ती तुमच्यापर्यंत पोचवावीशी वाटली मला, म्हणून आपण आज ह्याबद्दल बोलूया आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमात.

0: FM गोल्ड खरा सोना।
1: काय होतं ना, भराभर नावं सांगत गेली की त्यानंतर ते फार काही लक्षात राहतं अशातला भाग नाही। मी सुद्धा वाचली होती काही गोष्टी, या म्हणजे वाचल्या होत्या काही गोष्टी आणि त्या लिहून ठेवल्या होत्या, म्हणून ही नावं लक्षात राहिली। आता बघा हा, मोदकांसारख्या दिसणाऱ्या पदार्थांना वेगवेगळ्या ठिकाणी काय काय म्हणतात, म्हणजे मोदक आणि मोमोज याच्यासारखे हे जे पदार्थ आहेत, पण हे सगळे गोड आहेत, मोमोज तिखट असतात, तर हे जे गोड पदार्थ आहेत त्यामुळे त्यांना मोदकच आपण म्हणूया। तर मोमोज सारखे तिखट पदार्थ आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी काय म्हणतात त्यांना ते पण मी सांगेन नंतर। पण मलेशिया किंवा सिंगापूरमध्ये कुई लापिस असं या मोदकांना म्हटलं जातं, इंडोनेशियामध्ये कुए म्हणतात, क्लेपोन, कुए कोची आणि सेनिल हे मोदकांसारखेच असणारे गोड पदार्थ आहेत, मोदकाचेच प्रकार आहेत असं म्हणायला हरकत नाही। हे मोदक करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणजे यातले जे काही पदार्थ आहेत ना त्याच्यात साखरेचा पाक तयार केलं जातं, त्याच्यामध्ये काही पानं घातली जातात, पंदांची पानं म्हणतात ती, पंदांची पानं हे माहिती अजून अभ्यास करून शोधायला लागेल आपल्याला। तर पाक गार झाला की त्याच्यामध्ये नारळाचं दूध घातलं जातं, तांदूळ आणि टॅपिओकाच्या पिठात घालून तो पाक मग भिजवला जातो। अशा प्रकारे ना त्याची मोठी प्रोसेस आहे। आता अर्थात मी तुम्हाला काही त्याची रेसिपी सांगत बसणार नाही आहे, पण त्या पांढऱ्या पिठाचा थर शिजव वाफवला जातो, मग त्याच्यात एक रंग घालून गुलाबी रंगाचा वाफवला जातो आणि असे वेगवेगळे थर बनवतात, त्याच्या वड्या कापतात आणि मग ते त्याच्यामध्ये ना तांदूळाचं पीठ, नारळ, साखर हे सगळं आतच घातलेलं असतं, त्यामुळे त्यालाच मोदक असं म्हटलं जातं। सेनिल हा इंडोनेशियाचा प्रकार पण साधारण असा आहे आणि त्याच्यात पण रंगीत पीठं घातली जातात आणि त्याचे तुकडे करून ते किसलेल्या ओल्या खोबऱ्यामध्ये घोळवले जातात, त्यामुळे किती मजेदार आहे ना की वेगवेगळ्या ठिकाणी इन्ग्रेडियंट साधारण सारखे, त्याची चव गोड, कुठे गुळ वापरतात, कुठे साखर, कुठे वाफवले जातात, कुठे केळीच्या पानात वाफवले जातात, कुठे बांधले जातात, त्यामुळे किती वेगळं आहे ना। क्लेपोनसारखा एक पदार्थ आहे तो तर अजून मजेदार आहे, कारण त्याच्यासाठी ओलं खोबरं शिजवून घेतात, तांदूळाच्या पिठात नारळाचं दूध घालतात आणि मग त्याच्यामध्ये पानांचा अर्क, खडी साखर असं घालून ते गोळे करून पुन्हा एकदा वाफवतात, त्यामुळे किती पद्धती आहेत ना। खाद्य संस्कृती आपली इतकी सगळ्या ठिकाणची मस्त समृद्ध आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी, आणि इतके वेगवेगळे पदार्थ होतात। ब्रह्मदेशातल्या मोन लोन याय बो असं त्याचं नाव आहे आणि मोन फेत हतोक हे सुद्धा मोदकाचे प्रकार आहेत। थिंग यान या नववर्षासाठी ते केले जातात आणि सणासुदीच्या दिवसात ना रस्त्यांवरती पण त्याचे स्टॉल्स असतात, तिथे विकले जातात। त्यामुळे किती प्रकार आहेत याचे, किती सांगावे आणि किती नाही, पण अर्थात तिखट प्रकारचे, मोदकाचं तिखट रूप सुद्धा चवदार असतं। मटार, खोबरं, हरभरे, मूग, तुरीच्या भिजवलेल्या, म्हणजे मूग आणि तुरीची भिजवलेली डाळ वाटून त्याच्यात कांदा, आलं, मिरची जे जे घातलं जातं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ त्याचं सारण बनवलं जातं आणि मग ते तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणीच्या पिठाच्या उकडीचे मोदक होतात। त्यामुळे मोदकाची मसालेदार खमंग आमटी ही सुद्धा प्रसिद्ध आहेच की, पण अशा प्रकारे मोदक आणि मोमोजचे भाऊबंध आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात। भाऊ किंवा बहिणी असं म्हणूया आपण त्याला, मोदक आणि मोमोजचे। तर आता पहिला प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला, तो ह्याच्याशीच संबंधित आहे, पटकन सापडेल तुम्हाला उत्तर जर तुम्ही शोधलं तर, पण अर्थातच त्याआधी गाणं ऐकूया आणि त्या गाण्यानंतर हा प्रश्न मी विचारते।

0: गोल्ड, खरा सोना।
1: 12:30 झालेली आहेत, त्यामुळे पहिला प्रश्न विचारते आजचा कार्यक्रमातला तुम्हाला। रंजक सफरमध्ये आपण आज बोलत होतो खाद्यपदार्थांबद्दल, त्यांच्या सफरीबद्दल आपण बोलत होतो। तर जपानमध्ये जी गणेश मूर्ती किंवा प्रतिमा आहे तिला कांगीतेन असं म्हटलं जातं, आणि त्या कांगीतेनच्या नैवेद्यासाठी बनवण्यात येणारे जे मोदकांचा जो प्रकार आहे त्याच्या सारणामध्ये ना बीन्स घातले जातात, दही, दालचिनी आणि मध घातलेला असतो। जपानमधल्या या गणेशासाठी कांगीतेनसाठी जो

नैवेद्य बनवण्यात येतो त्याच्या मोदकांना काय म्हणतात हे शोधून काढा आता जरा. मी एवढी नावं सांगितली तुम्हाला मगाचपासनं, एवढ्या प्रकारचे मोदक आणि मोमोजचे भाऊबंध सांगितले तुम्हाला, तर आता जपानमधला हा जो गणेश प्रतिमा जी आहे तिला कांगीतेन म्हणतात आणि त्याच्या नैवेद्यासाठी बनवण्यात येणाऱ्या मोदकांना मोदक सदृश जे काही पदार्थ बनवला जातो अजून एक हिंट देते, हे मोदक तळलेले असतात आणि त्याच्या सारणामध्ये बीन्स असतात, दही असतं, दालचिनी आणि मध घातलेला असतो, मैदा वापरला जातो त्याच्यासाठी, त्यामुळे तुम्हाला शोधायला सोपं जाईल असं मी म्हणते. कदाचित नाव माहिती असेल, मला ही माहिती नवीन होती, कदाचित तुम्हाला माहिती सुद्धा असेल, तर लगेच फोन करा आणि सांगा 4515414 आणि 4515414135 4515 4134 आणि 4515 4135 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 022 हा आहे आपला एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. तर लगेच फोन करा, उत्तर शोधा आणि लगेचच उत्तर द्या.

0: दिवे ओवा दिवे हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखून मी माझ्यावर तुझं मूल्यच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे.
2: निशेदिन

0: लक्ष्मीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: पहिला प्रश्न विचारलेला होता, जपानमधला जो गणेश प्रतिमा जी आहे त्याला कांगीतेन म्हणतात आणि नैवेद्यासाठी बनवण्यात येणाऱ्या मोदकांच्या सदृश जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतात, तर त्याचं नाव आहे कांगीदान असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बीन्स असतात, दही, दालचिनी, मध घातलेलं असतं, मैदा असतो आणि त्या मैद्यापासून हा बनवला जातो. मोदकासारखा त्याचा आकार असतो. मोदकांच्या पाकळ्यांना झालरीसारखा आकार देऊन मग त्या एकत्र करतात, त्यामुळे तो बटव्यासारखा दिसणारा पदार्थ आहे, तो आहे कांगीदान असं त्याचं नाव आहे. उत्तरं ज्यांनी बरोबर दिली त्यांची नावं सांगते. दीपाली विचारे, संजय गांधी, गीता धुरी, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद राऊत धाराशिव, मिलिंद टिपणीस, मृदुला जोशी, काशीनाथ क्रमवंत, स्वाती पित्रे आणि शुभांगी कारेकर, या सगळ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. सगळ्यांचं अभिनंदन. वेळ कमी आपल्याकडे, लगेच पुढे जाऊया. आज सकाळी गणित आणि संगीत याविषयी आपण बोलत होतो, तर आपल्याला ना सिद्धांत जे शाळेमध्ये होते, तर आता मी सिद्धांत नाही हा विचारणार आहे कुठचा, पण एक प्राचीन गणितज्ञ होता ज्यांनी ज्याचा सिद्धांत म्हणजे तुम्हाला खरं सांगते की आज सुद्धा जर तुम्हाला गणित आठवत नसतील, आता तुम्ही म्हणाल जॉमेट्री शिकून बीजगणित आणि

हे शिकून किती वर्ष लोटली आता कोणाला आठवत आहे, पण तरी सुद्धा या गणितज्ञाचं नाव तुम्हाला 100% आठवेल, कारण त्याचा एकमेव असं नाव आहे की त्याचा सिद्धांत पटकन आठवतो. सिद्धांत म्हटलं की त्याचंच नाव पटकन आपल्याला आठवतं. तर त्या व्यक्तीनी, त्या गणितज्ञानी, जसं त्याचा सिद्धांत अत्यंत फेमस झाला त्याप्रमाणे, म्हणजे त्याचा थिअरम जेवढा फेमस झाला त्याच्याप्रमाणेच ना त्यांनी एक म्युझिकल स्केल पण तयार केलेली होती. तर त्याचं नाव तुम्हाला शोधता येत असेल तर सांगा. त्यांनी काय केलं की साध्या पूर्णांकाच्या प्रमाणात लांबी असलेल्या आणि समान तणावाखाली तारा जर छेडल्या तर त्यातनं मधुर सुमधुर ध्वनी निर्माण होतात असं त्यांनी शोधून काढलं. दुसऱ्या तारेच्या निम्म्या लांबीची तार जर वापरली तर तो सूर अधिक उंच पट्टीत निर्माण होतो. आणि मग त्यांनी त्याच्याप्रमाणे दुसऱ्या तारेच्या 2/3 लांबीची तार, तारेचं गुणोत्तर, सुसंवादी पंचम अंतर कसं निर्माण करतं हे सगळं त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्यामुळे ती जी गुणोत्तर रचना आहे त्यांनी गणित खरोखर ह्याच्यात वापरलं आणि त्याच्या प्रणालीने हे सिद्ध केलं की संगीतातला सुसंवाद हा केवळ योगायोगावर अवलंबून नसतो तर तो गणितीय प्रमाणांवरती अवलंबून असतो. तर त्या गणितज्ञाचं नाव तुम्हाला शोधून काढायचं आहे ज्याचा सिद्धांत खूप फेमस आहे आणि हा गणितज्ञानी म्युझिकल स्केलसुद्धा शोधून काढलेली आहे. लगेच शोधून काढा आणि लगेच फोन करा.

श्रोतेहो 12:57 झालेली आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती लेले तुमचा या एका शेवटच्या गीतासह इथेच निरोप घेणार आहे. सकाळपासून दूरध्वनीवरनं संपर्क साधून तुम्ही खूप सुंदर प्रतिक्रिया आणि प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमात लवकरच आपण भेटू. तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. आत्ता मात्र या गीतासह मी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे।
1: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनाने होईल। येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत। प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल, अशी माहिती नवीन यांनी दिली। न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली। या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते। न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं। 1992 त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली। 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले। दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली। ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे। ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती। वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे। संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या युवा संसद स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या नवी दिल्लीत संसद भवनात होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येईल। जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये गेल्या 30 वर्षांपासून या स्पर्धा भरवण्यात येतात। वर्ष 2025-2026 या स्पर्धेत देशभरातल्या 100 जवाहर नवोदय विद्यालयांनी भाग घेतला होता। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरारा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली। या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि श्रीलंकेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा पुनरुच्चार केला। तसंच या सुरक्षितता, शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याच्या वचनबद्धताही अधोरेखित केल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज समाजमाध्यमांवर नमूद केलं। सत्यनिकेतन इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर राजधानी दिल्लीच्या विविध भागातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली महानगरपालिकेला दिले आहेत। तसंच कारवाई दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहावं असंही त्यांनी सांगितलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणीच्या मुंबई च्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1365 इतकी झाली आहे। बचाव पथकांकडून बेपत्ता झालेल्या 5000 जास्त जणांचा शोध घेत आहेत। बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत। तसंच ओळख न पटलेल्या 1000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। नेपाळची राजधानी काठमांडू इथं कार्यरत असलेल्या भारतीय न्यायवैद्यक पथकानं आतापर्यंत 1400 अधिक डीएनए नमुन्यांची तपासणी केली असून 378 डीएनए प्रोफाईल्स तयार करण्यात यश मिळवलं आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज दिली। दरम्यान चिलीने इथल्या बोगद्यामध्ये भारतीय तांत्रिक पथकाकडून पाणी आणि चिखल उपसण्याचं काम सातत्यानं सुरू आहे। बोगद्याचा तीव्र उतार आणि अरुंद रस्ता यामुळे कामात अडथळे येत असले तरी पथक विविध नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून मदतकार्य सुरू आहे। अडथळे दूर करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री नेण्याकरता तात्पुरता रस्ता तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसात ते पूर्ण होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं। बिहारमध्ये गेले काही दिवस निर्माण झालेली पूरस्थिती आता काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे। गंगा, गंडक, कोसी, सोन, पुनपुन आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून अन्य काही नद्या मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत। पूरबाधित भागात मदत कार्य सुरू आहे. पाटणा, सारण, वैशाली, बेगुसराय, खगरिया, समस्तीपूर, जहानाबाद आणि अरवल या जिल्ह्यात पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. 456 सामुदायिक स्वयंपाकघरं चालवली जात आहेत. मदत छावण्यांमधून मुलांना दूध, महिलांना सॅनिटरी किट्स आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. सोन नदीची पातळी कमी झाल्यामुळे पाटणा गया मार्गावरची रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमध्ये तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिडोन सार यांनी सांगितलं. पूर्व जेरुसलेममधल्या ब्रिटिश दूतावासात गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनीविषयीच्या मुद्द्यावर कामकाज होतं. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमधले तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं सांगण्यात येतं. गाझामध्ये इस्रायलविरुद्ध पॅलेस्टिनी संघर्षावर दोन राष्ट्रांची निर्मिती हाच तोडगा असल्याचं ठाम प्रतिपादन ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडानं केलं आहे. ब्रिटिश प्रधानमंत्री अँडी बर्नहॅम, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं दोन राष्ट्रांची निर्मिती हाच उपाय आहे. इस्रायलबरोबर अर्थपूर्ण भागीदारी करण्याची इच्छा असून सुरक्षित आणि तणावमुक्त इस्रायल आणि पॅलेस्टीन आपला पाठिंबा राहील असं या राष्ट्रप्रमुखांनी म्हटलं आहे. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं अमेरिकेच्या युद्धनौकेवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणच्या 5 तेलवाहू नौकांवर काल हल्ला केला. यात 5 नौका उद्ध्वस्त झाल्या. अल जझीरा आणि CBS वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली. त्यानंतर रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं जॉर्डन इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या वाहिन्यांच्या वृत्तानुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला पुन्हा हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा इराणच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य केलं जाईल. सौदी अरेबियाच्या सार्वभौम क्षेत्रात आलेल्या हौती हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्याचं लक्ष्य नागरी वस्त्या आणि आर्थिक उलाढालीची केंद्र होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नावारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या एरिना साबालेंकाबरोबर होईल. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50 मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. आणि पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

संजय उपाध्याय यांनी बॉयलीनवर वाजवलेला राग गौड मल्हार श्रुते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मंगेश करमरकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई.

0: Ciao, Smita Mahini Baron. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.